0: പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇപ്പോൾ സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം പ്രവാചകഃ പുനീത ത്രിപാഠി. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഃ. വിദേശമന്ത്രി ഡോക്ടർ എസ് ജയശങ്കരഃ ഉദീയമാനാനാം മധ്യമാനാം ച ശക്തീനാം പരസ്പര സഹയോഗെ ബലം പ്രദത്തവാൻ. കേന്ദ്രീയമന്ത്രി ശിവരാജ് സിംഹ ചൌഹാനഃ ആന്ധ്രപ്രദേശെ ത്രിആയാമി കൺക്രീറ്റ് മുദ്രണ പ്രൗദ്യോഗിക്യാഃ ത്രിലക്ഷ ഗൃഹാണാം നിർമ്മാണായ പ്രായോഗിക പരിയോജനായാഃ ശുഭാരംഭം അകരോത്. ഉപരാഷ്ട്രപതിഃ സി പി രാധാകൃഷ്ണനവര്യഃ ഉക്തവാൻ യത് വികസിത ഭാരതസ്യ നിർമ്മാണായ സുശാസനം അദൃശ്യാധാരഭൂതസംരചനായാഃ രൂപേ അസ്തി. തമിഴ്നാടു പുതുച്ചേരി പശ്ചിമബംഗരാജ്യേഷു പഞ്ചാനാം വിധാനസഭാക്ഷേത്രാണാം അസമരാജ്യേ ഏകസ്യ ലോകസഭാക്ഷേത്രസ്യ ച ഉപനിർവാചനാനാം കൃതേ പ്രചാരഃ സമാപ്തഃ. അപി ച ഐഷമഃ വർഷസ്യ ജാപാനദേശസ്യ നാഗോയാനഗരെ ഏഷ്യായി ക്രീഡാഃ സമാപ്തഃ. ഭാരതം സമഗ്ര പദകതാലികായാം ചതുർത്ഥം സ്ഥാനം പ്രാപ്തവത്. അഥ വാർത്താഃ വിസ്തരേണ. വിദേശ മന്ത്രി ഡോക്ടർ എസ് ജയശങ്കരഃ അവദത് യത് അന്താരാഷ്ട്രീയ ശാന്തിഃ സുരക്ഷാ ച ആപൂർത്തി ശൃംഖലായാഃ സുദൃഢത്വം സമ്പർക്ക വ്യവസ്ഥാ ച ഉദീയമാന മധ്യമ ശക്തീനാം ഇ എം പി ഇത്യേതേഷാം കാര്യസൂച്യാഃ മഹത്വപൂർണാഃ വിഷയാഃ സന്തി. അദ്യ നവദില്ല്യാം ദ്വിഷഷ്ടിതമേ മ്യൂണിക് സുരക്ഷാ സമ്മേളനേ ഭാഷമാണഃ വിദേശമന്ത്രി അവദത് യത് ഉദീയമാനാഃ മധ്യമാഃ ച ശക്തയഃ വൈശ്വിക ദക്ഷിണാത് വൈശ്വികോത്തരാത് ച സന്തി യാഃ അധികം പ്രാസംഗികത്വം പ്രാപ്തും ഇതി സ്വലക്ഷ്യേ ഏകീഭൂതാഃ സന്തി. സഹ നിർദ്ദിഷ്ടവാൻ യത് വിശ്വം പരിവർത്തതേ തസ്യ കാര്യസൂചി പരിദൃശ്യം ച പരിവർത്തതേ ഉദീയമാനാനാം മധ്യമാനാം ച ശക്തീനാം പരസ്പര സഹയോഗായ ച പര്യാപ്ത കാര്യസൂചി വിദ്യതേ.
2: दुनिया में कुछ ऐसे देश हैं जो उपनिवेशवाद से बाहर निकलकर अपनी अर्थव्यवस्थाओं को आगे बढ़ा रहे हैं. भारत इसका एक अच्छा उदाहरण है. वहीं कुछ विकसित देश भी पुराने गठबंधनों और व्यवस्थाओं से आगे बढ़कर अपनी स्वतंत्र भूमिका तलाश रहे हैं. इसलिए उभरते देशों में एक तरफ ग्लोबल साउथ है और दूसरी तरफ ग्लोबल नॉर्थ. दोनों के उभरने के तरीके अलग हैं, लेकिन दोनों की एक समान इच्छा है, दुनिया में अपनी अहमियत और प्रभाव बढ़ाना. यही वो बात है जो दोनों देशों को एक दूसरे से जोड़ती है.
3: Really is a point of convergence.
1: डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् उदीयमानानां मध्यमानां च शक्तीनां स्वकीयस्य परस्पर सहयोगस्य सुदृढीकरणे रुचिः अस्ति. परन्तु अमेरिकाया चीनेन च सह तासां सहयोगः भवेत् इत्यपि स्वाभाविकमेव. उदीयमानानां मध्यमशक्तीनां एकया उदितया शक्त्या सह सहयोगस्य उदाहरणरूपेण सह क्वाड् इत्यस्य उल्लेखम् अकरोत्. सः इतोपि अवदत् यत् सम्पर्क व्यवस्थायाः क्षेत्रे भारत मध्य पूर्व यूरोप सम्पर्क मार्गः अन्ताराष्ट्रियः उत्तर दक्षिण परिवहन मार्गः उत्तरीयः समुद्र मार्गः च सन्ति इति. केन्द्रीय कृषि ग्राम विकास मन्त्री शिवराज सिंह चौहानः अवदत् यत् राज्यस्य निर्धन परिवारान् सुदृढ गृहाणि प्रदातुं केन्द्रम् आन्ध्रप्रदेशस्य साहाय्यं करिष्यति. केन्द्रीय मन्त्रिणा मुख्यमन्त्रिणा एन चन्द्र बाबू नायडू इत्यनेन च अद्य गुंटूर मण्डलस्य बर्रीपालेम ग्रामे 3D कंक्रीट मुद्रण यन्त्रस्य उपयोगेन गृह निर्माणस्य प्रायोगिक परियोजनायाः आरम्भः कृतः. अस्मिन् अवसरे श्री चौहानः अवदत् यत् केन्द्रेण आन्ध्रप्रदेशस्य कृते 3 लक्ष गृहाणि अनुमोदितानि. वर्तमानस्य निर्माणस्य समाप्तेः अनन्तरं इतोपि 3 लक्ष गृहाणि स्वीकृतानि भविष्यन्ति. सः अग्रे अवदत् यत् सर्वकारः 6 मासेषु गृहाणां निर्माणकार्यं समापयितुं लक्ष्यीकरोति तथा च निर्माणस्य गुणवत्तां स्थिरतां च धारयति.
4: 3D कॉन्क्रीट प्रिंटिंग टेक्नोलॉजी, एक नई टेक्नोलॉजी से ये मकान हम बनाने वाले हैं जिसमें समय कम लगेगा. हमारी कोशिश होगी, इस टेक्नोलॉजी को भी प्रयोग के तौर पर अपना रहे हैं कि ये मकान 6 महीने के अंदर कंप्लीट हो, उसमें लागत भी कम आए, लेबर भी कम लगे और उसमें उनकी एज भी ज्यादा हो, ज्यादा समय तक चले.
1: उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन महोदयः प्रावल्येन अवदत् यत् निगम अभिशासनम् आधुनिक अर्थव्यवस्थायाः अदृश्याधारभूत संरचना अस्ति। अद्य नवदिल्ल्यां भारतीय कम्पनी सचिव संस्थानस्य ICSI इत्यस्य 58वें स्थापना दिवसं सम्बोधयन् उपराष्ट्रपतिः अवदत् यत् विकसित भारतस्य निर्माणे सुदृढाः संस्थाः, सुष्ठु शासनं च भौतिक्याः डिजिटल आधारभूत संरचनायाः च समापनम् एव महत्वपूर्णं स्थानं भविष्यतः। राधाकृष्णन महोदयः इदमपि अवदत् यत् नैरन्तर्यी आर्थिक प्रगतये निवेशकानां विश्वासः अनिवार्यः अस्ति। उपराष्ट्रपतिः उल्लिखितवान् यत् भारतं विश्वस्य द्रुततमं वर्धमानासु अर्थव्यवस्थासु अन्यतमम् अस्ति, युगपत् च द्रुतगत्या प्रौद्योगिकी प्रगतेः युगे प्रविशति इति।
5: Our country stands as one of the fastest growing economies of the world while simultaneously entering an era of rapid technological advancement. From fragile five economy, we become the fourth largest economy and I am sure soon we are going to be the third largest economy of the world.
1: ICSI संस्थानस्य विषये भाषमाणः राधाकृष्णन महोदयः देशे उत्तमस्य निगमशासनस्य प्रोत्साहने योगदानाय संस्थानं प्रशंसितवान्, तच्च स्थायि विकासस्य वैश्विक मानदण्डरूपेण वर्णितवान्। सः इतोपि अवदत् यत् भारतेन विश्वस्य बृहत्तमा अर्थव्यवस्था भवितुम् आकांक्षा करणीया, न तु अन्येषामुपरि नियमानाम् आरोपणाय, अपि तु एतदर्थं यत् कोऽपि भारतस्योपरि अनभीष्टान् नियमान् आरोपयितुं न शक्नुयात्। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशः।

0: പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇപ്പോൾ രവിവാസരിയ അഖില ഭാരതീയ സംഗീത സഭയിൽ ഹിന്ദോൾ പെൻസെയുടെ ഖയാൽ വാദനം കേൾക്കാം. ഡൽഹിയറിലെ
1: ആകാശവാണി ഹെ ആജ് കെ രവിവാസരിയ അഖില ഭാരതീയ സംഗീത സഭാ മേ ആപ് സഭി ശ്രോതാവോ കാ സ്വാഗത് ഹെ. ആജ് കെ ഇസ് സഭാ മേ പ്രസ്തുത് ഹെ ഹിൻഡോൾ പെൻസെ കാ ശാസ്ത്രീയ ഗായൻ.
2: ദിസ് ഇസ് ആകാശവാണി. ഇൻ ടുനൈറ്റ്സ് ബ്രോഡ്കാസ്റ്റ് ഓഫ് രവിവാസരിയ അഖില ഭാരതീയ സംഗീത സഭ വി നൗ ബ്രിങ് യു എ വോക്കൽ റിസൈറ്റൽ ബൈ ഹിൻഡോൾ പെൻസെ.
1: ശ്രീ ഹിൻഡോൾ പെൻസെ കാ ജന് സാങ്കേതിക പരിവാർ മേ ഹുവ. उन्होंने शास्त्रीय गायन की शिक्षा घर के संगीतमय वातावरण में अपने पिता एवं गुरु श्री सदानंद पेंसे से प्राप्त की. आपके गायन की विशेषता राग की सिलसिलेवार सौंदर्यपूर्ण एवं लय के साथ खूबसूरत बढ़त है. इसके अलावा आप सुगम गायन जैसे भावगीत, भक्ति गीत, नाट्य गीत में भी निपुण है. आपने अनेक फिल्मों, धारावाहिकों एवं महानाट्यों में गायन और पार्श्व संगीत का सृजन किया है. आपने देश के अनेक प्रतिष्ठित संगीत समारोह में अपना सफल गायन प्रस्तुत किया है. आपने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त की है. श्री हिंडोल पेंट से अपने कार्यक्रम का आरंभ राग बिहाग से कर रहे हैं. विलंबित ख्याल एक ताल में निबद्ध है जिसके बोल है कवन ढंग तोरा. द्रुत ख्याल तीन ताल में निबद्ध है जिसके बोल है बाजे रे मोरी पायल. इनके साथ तबले पर संगत कर रहे हैं अजिंक्य गलांडे तथा हारमोनियम पर नारायण दरेकर. लीजिए सुनते हैं राग बिहाग. कलाकार है हिंडोल पेंसे.
2: हिंडोल पेंसे बोर्न इन अ फैमिली ऑफ म्यूजिशियंस. He had his musical training in rich musical environment at home from his father and guru Shri Sadanand Pense. His singing is characterized by the deep commitment to ragadari with a particular emphasis on his traditional form and aesthetic beauty. He has performed at number of prestigious musical and cultural events. He is also known for background music for films, serials and Mahanatya. Hindol Pense begins his vocal recital with Raag Bihag. Vilambit Khayal, Kavana Dhanga Tora is set to Ek Taal and Drut Khayal, Bajere Mori Payal is set to Teen Taal. Accompanied him on Tabla is Ajinkya Galande and on Harmonium Narayan Darekar. Let's listen to Raag Bihag by Hindol Pense.